0: नी जिते ॿ खायो पिया हुते हिकिड़ी खायो, ॿ कलाक टे कलाक खां पोइ वरी तव्हां वरी मानी खाए वठो। इन में मसिलो छा आहे त ॾिसो, मानीअ में जेका ग्लूकोज़ आहे, जेको शुगर आहे, मानी या का बि शइ जेका आहे, उन में जेका ग्लूकोज़ आहे, अव्हांजे जिस्म में शुगर जो वधण खां जेका ॻाल्हि आहे, असल ॻाल्हि आहे सम्झाइण जे लाइ, त छो त को डॉक्टर अव्हां केतिरी ॻाल्हियूं खोले न सम्झाईंदो, जेतिरी ॻाल्हियूं खोले ऐं अव्हांखे सम्झायां थो। शुगर छा आहे त असांजे जिस्म में ग्लूकोज़ आहे, हिकिड़ी इंसुलिन असांजे नाले सां अव्हांजे हिसाब सां ग्लूकोज़ आहे, मिठाण आहे। त असांजे जिस्म में जिगर आहे, गुर्दा आहिनि, खोड़ शयूं आहिनि जेका उनखे जमो कंदियूं आहिनि, गॾु कंदियूं आहिनि। जेॾी महिल उन्हनि वटि स्टोरेज तमामु घणी थी वेंदी आहे, माना खंडु जमा घणा थी वई आहे, हाणे जॻह कोन्हे को किथे रखूं खंड खे, पोइ शुगर रत में मिली करे जिस्म में हलंदी आहे, पोइ शुगर असांखे थियणु शुरू थी पवंदी आहे। त इन में असां छा कंदा आहियूं त पेशंट त मानी त लाज़मी खाईंदो, अन त लाज़मी खाईंदो न, त पेशंट चवंदा त मानी जो इस्तेमालु कुझु घटि कयो त जंहिंसां शुगर अव्हांजे जिस्म में घटि वञे, ऐं जेका अव्हां कमकार आहे, वाक आहे, उहो घणी कयो त जेको तव्हां घटि खाधी, जेको जमो थियल आहे, उहो ख़र्चु थिए त ॿियो जेको तव्हांजो शुगर आहे ऑटोमेटिक कंट्रोल थियणु शुरू थी पए।
1: डॉक्टर साहिबु कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम।
1: अदा केर ॻाल्हायो पिया, किथां खां? अदा मुंहिंजो आवाज़ सफ़ा घटि पियो थिए, थोरो तेज़ ॻाल्हायो। जी अदा, छा सवाल आहे डॉक्टर साहिब
2: लाइ? असांखे थोरो तेल जो सूर आहे।
1: अच्छा,
2: हा
1: कॾहिं खां वठी सूर आहे? अदा
2: तेल जे
1: कॾहिं खां वठी सूर आहे?
2: जी आओ
1: भा, केतिरो टाइम थियो आहे सूर खे?
2: सूर खे साईं थिया तक़रीबन
1: जी अदा धक वग़ैरह लॻो हो या कीअं सूर थियो? को धक वग़ैरह लॻो हो या ईअं भाई सूर? ठीकु आहे, एफ एम में त डॉक्टर साहिबु ॿुधाइनि था। जी डॉक्टर साहिबु,
0: साईं धक वग़ैरह न आहे लॻो, ईअं ई सूर थियो आहे साईं, ईअं सूर चेल में थी वियो, धक बि न लॻो, वज़न बि न खयो, ऐं पोइ इन खां मुराद इहो आहे त अव्हांजा हॾा ठीकु आहिनि, मांस ठीकु आहे, गोश्त रगूं ठीकु आहिनि, गुर्दनि ते असरु पए पियो जंहिंजे करे चेहरे में सूर थिए पियो। सिंपल शइ आहे, ढकु लॻे आहे, किरो आहे, सट लॻे आहे, वज़न खयो आहे, अन जी बोरी खयो आहे, त पोइ माना सूर थिए आहे त सम्झ में अचे थी को मांस आहे, रग थिड़ी पई आहे, हॾु थिड़ी पिया आहिनि, माना का न का शइ थी चुकी आहे। त इन मुराद त पंहिंजे पाण सूर थी वियो आहे त हीअ भर्ती, गैस, कब्ज़ या गुर्दनि ते असरात, उन खां बाद में इहा शइ थींदी आहे ख़ासि करे मर्दनि खे। औरतुनि में छा आहे त इहा सभु शयूं आहिनि, पर हिकिड़ी शइ वधीक हूंदी आहे त उहा आहे त जेको महीवारी आहे उन में घटि वधि थी वञनि पोइ चेल में सूर। साॻी शइ त चेल में सूर माहीवारी जे करे ऐं गुर्दनि जे करे, बादी जी शइ जे करे, भर्ती जे करे, गैस जे करे। अव्हां हाणे सम्झी सघो था अव्हांजे सूर में छाजे करे सूर थियो आहे। त इन खां बहितरु आहे अव्हांजो इलाजु करणु चाहियो था त सक नवाज़ जेको आहे असांजी क्लिनिक ते अची पंहिंजो इलाजु कराए सघोसि था। असांजी क्लिनिक आहे हाजी इनायत होम्योपैथिक क्लिनिक, स्टेशन रोड सकरण नज़द, जेका इहे सम्झो पारक वारी घिटी, टंकी वारी घिटी, कंहिं स्टेशन रोड ते चवंदा आहे टंकी वारी घिटी किथे आहे, पारक वारी घिटी किथे आहे, सभई अव्हांखे ॿुधाईंदा हुआ हीअ घिटी आहे। घिटी ते पहुची विया हुते कंहिंखे चवंदा हाजी न आहे त क्लिनिक किथे आहे, या अव्हां सिधो ई अॻिते ईंदा हो न त रोड ते बि बोर्ड पियो आहे, मथे बि बोर्ड लॻल आहे, जंहिंसां अव्हांखे सम्झ में अची पियो आहे हीअ क्लिनिक किथे आहे। इन करे मूं टे चारि बोर्ड रखे वेठो आहे त हितां अचे माण्हू तब सभु पढ़ी वठे त हीअ बोर्ड पियो आहे, हुतां अचे त बि बोर्ड पियो आहे, त ॿ रस्तान ॿिनि रस्तनि ते बोर्ड मुंहिंजा लॻा पिया आहिनि। यादि रहे सुबुह 9 खां वठी शाम जो 6 वॻे ताणी मुंहिंजी क्लिनिक खुलियल हूंदी, बाक़ी जेको आहे जुमे जो ॾींहुं आहे सुबुह 9 खां वठी मंझंदि 12 वॻे ताणी क्लिनिक खुलियल हूंदी। ऐं ॿी ॻाल्हि सभु ज़हन में रहे त मुंहिंजी का वॾी फीस कान्हे का, मुंहिंजी फीस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 300 रुपया मुंहिंजी फीस आहे, को 500,000 बि जेका डॉक्टर्स वठनि पिया त उहा फीस मूं अञा नाहे रखी, न को मुंहिंजो इरादो आहे। मुंहिंजो इहो ई आहे त 300 रुपया फीस ठीकु आहे, आराम सां माण्हू ॾेई सघनि था, त इन करे मुंहिंजी फीस आहे 300 रुपया। दवा जो बि माण्हुनि जे ज़हननि में हूंदो आहे त दवा जो ख़र्चु घणो थींदो, दवा जो छा थींदो, ॾिसो बीमारियुनि जो दारोमदारु थींदो आहे दवा जे मथां। असां डॉक्टर कोन था चऊं, न को असांजी मुंहिंजी कोशिशि थींदी आहे त मां पर्चो भरां भरां पर्चो भरां त दवाऊं घणी थियनि त पैसा जाम वठां, या दवाऊं थोरी लिखी पैसा जाम वठां, इहो छा आहे बेईमानी आहे। त इन करे जेतिरी बीमारियूं हूंदियूं आहिनि उन हिसाब सां असांजी कोशिशि बि इहा थींदी आहे त पेशंट खे बि मां इहो चवंदो आहियां, इन में सभई बीमारियूं दवाऊं कोन्हनि की कुझु बीमारियूं मूं छॾे ॾिनियूं आहिनि, त उहा बि दवाऊं मां हिन में रखां त थी सघे को न का ॻाल्हियुनि सां ग़लति शइ थी पए। त इन करे कुझु बीमारियूं आहिनि, कुझु बीमारियुनि जी इलाजु थिए पियो, कुझु रहंदियूं ऐं कुझु दवा घटि आहे।